भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 34 दशक 3 समास 3 आपल्या संसाराचं वर्णन समर्थ रामदास स्वामी महाराज करीत आहेत. आपल्या मायबापाचे भजन करतात आणि जीवलोकांशी निष्ठुर वर्तन करत नाहीत ते धन्य होत. स्त्री आणि बालकांची संगती ही जन्माची साथसोबत आहे, पण आई वडील आपल्याला पुन्हा कधी भेटतील का? पूर्वी हे ऐकलं होतं, पण त्यावेळी समजलं नाही. रती सुखाच्या डोहामध्ये मन बुडून गेलं. पत्नी ही खूप आवडत राहिली, ती म्हणजेच आपले वैभव असं वाटायला लागलं. पण आता रिते पण वाटायला लागलं, आता काहीही करून पैसे मिळून यावं, रिकाम्या हाताने येऊ नये, त्यामुळे दुःख वाढेल, अशा प्रकारची विवंचना त्याला वाटायला लागली. चिंतेच्या महापुरामध्ये तो बुडून गेला. आपला देह पराधीन केला, कुटुंब कबिल्याकडे आपण लक्ष दिलं आणि ईश्वराकडे मात्र दुर्लक्ष केलं. या कुटुंबाच्या मायेसाठी सगळा जन्म असाच वाया गेला असा शेवटी त्याला पस्तावा झाला. क्षणभर तो उदास झाला, पण पुन्हा मायाजाळात गुरफटला. आपल्या मुलामुलींची आठवण झाली, आपली मुले अंतरली याची मनातून खंत वाटायला लागली. मागचे दुःख आठवले होते, जे होतं ते प्राप्त झालं ते आठवून तो मोठ्याने रडू लागला. पण अरण्य रुदन केले तर त्याला कोण थांबवणार? मग मनाची समजूत घालून प्राप्त होईल ते भोगावे असे तो म्हणाला. अशा प्रकारे दुःखाने तो निराश झाला आणि पुन्हा विदेशात गेला. आता पुढे काय झालं ते सावधपणे ऐका. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षानाम समास चतुर्थ समाप्त. दशक 3 समास 5 स्वगुण परीक्षा. पुढे तो विदेशात गेला, प्राण्याने नोकरीधंदा सुरू केला, नाना प्रकारचे श्रम घेतले, काबड कष्ट करायला लागला तो. पुढे तो 2-4 वर्षे तिथे राहिला, त्याने पैसे मिळवले, मग तो आपल्या देशामध्ये पुन्हा आला. आला तर इकडे दुष्काळ पडलेला. त्या दुष्काळामुळे त्याला खूप कष्ट झाले. त्या दुष्काळामुळे एकाची गालफडे कायमची बसलेली होती, एकाचे डोळे निश्चित झाले होते.

एक दीनवाने पणाने चळचळा कापत होता. काही गरिबासारखे बसलेले होते. एकाच्या अंगावर सूज आली तर एक मेले अशी कन्यापुत्र अचानक पाहायला मिळाली. त्यामुळे तो खूप दुःखी झाला. ते पाहून त्याला अतिशय गहिवर आला. दैन्यवाणेपणे तो आक्रंदन करू लागला. तेव्हा त्याला पाहून घरातले सावध झाले. ते म्हणू लागले, बाबा आता जेवू घालेल. त्यामुळे त्यांनी आशाभूतपणे झडप घातली. त्यांनी गाठोडे सोडून पाहिले, हाती लागले ते खाऊ लागले. काही तोंडात काही हातात घेऊन खाऊ लागले. घाईघाईने जेवताना काही गेली, काही भुभुक्षित झाली, काही जास्तीचं भोजन झाल्याने अजीर्ण होऊन मेली. अशी बहुतेक मुले मरण पावली. एक दोन उरली, तीही माता नसल्यामुळे दीनवाणी झाली. अशा अवर्षणामुळे घर बुडालं. पुढे धनधान्याची समृद्धी आली. मुलांना वाढवायचे, आपल्या हाताने स्वयंपाक करायचा, त्याचा खूप त्रास होत होता. लोकांनी भरीस घातले म्हणून त्याने पुन्हा एकदा लग्न केले. हातात असलेले पैसे लग्नासाठी खर्च केले. पुन्हा विदेशात गेला, पैसा मिळून आला. तेव्हा सावत्र मुलांमध्ये कलह निर्माण झाला. नवी बायको वयात आलेली होती आणि हा मात्र म्हातारा झालेला होता. त्याची शक्ती गेलेली होती, त्यामुळे तिला काही मूल होईना. अशा प्रकारचं हा संसाराचं रहाट गाडग समर्थ रामदास स्वामी महाराज वर्णन करीत आहेत. पुढील कथा ऐकूया पुढील भागात. जय जय.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामी ठेवावे चित्त, तेच मानावे सत्य. प्रारब्धानुसार देहाची गती, तेथे न गुंतवावी आपली वृत्ती. प्रारब्धाने देहाची स्थिती, आपण न पालटू द्यावी वृत्ती. देह प्रारब्धाने जातो, सुखदुःख भोगवितो. जे जे काही केले ते ते फळाला आले, म्हणून देहाची गती ते पालटणे नाही कोणाचे हाती. पांडव परमात्म्याचे सखे झाले, तरी वनवासातून मुक्त नाही झाले. सुदामा भगवंताचा भक्त झाला, पण दारिद्र्यातच राहिला. म्हणून देह प्रारब्धावर टाकावा, जे होईल तो आनंद मानावा. जैसे दुःख येते प्रारब्ध योगे, सुख आहे त्याचे मागे. दोहोंची न धरावी चाड, नामाची ठेवावी आवड. चित्त ठेवावे भगवंतापाशी, प्रारब्ध आड येऊ शकत नाही. देहाचे भोग देहाचे माथा, कष्ट न होती रघुनाथ स्मरता. प्रारब्धाने आलेले कर्म करीत जावे, त्याचे फळ भगवंताकडे सोपवावे. साधू संत देवादिक हे प्रारब्धातून नाही सुटले देख. जीवनातील आघात प्रारब्धाचे अधीन, समाधान नसावे त्याचेवर अवलंबून. त्यात रामाचे स्मरण देईल समाधान. दुष्टाची संगती प्रारब्धाने जरी आली, तरी राम कृपेखाली दूर गेली. मुखी असावे एक नाम, याहून दुजे पुण्य नसे जाण. नामी ठेवावे चित्त, तेच मानावे सत्य. हा निश्चय ठेवावा मनात, मन होईल निभ्रांत. कर्तव्य असावे तत्पर, मुखी नाम निरंतर. नामाचे प्रेम करावे जतन, जैसा कृपण राखी धन. कारण नामच आपल्याला तारण. मुखी रामाचे नाम, बाह्य प्रपंचाचे काम. ऐसा राम जोडा मनी, दुःखाचा लेश न आणावा मनी. आजवर राहिला वासनेचा आधार, आता नामावर प्रेम ठेवा पुरेपूर. असती पुण्याच्या गाठी, तरच नाम येईल कंठी. रामाचे नाव ज्याला न होईल सहन, त्याची गती नाही उत्तम जाण. निर्हेतुक घ्यावे नाम, जेणे जोडेल आत्मा राम. नामाविण जे जे साधन, ते ते कष्टास मात्र कारण. देह जरी नाशिवंत, सांगितलेले नाम आहे सत्य. बुद्धी करावी स्थिर, नामी असावे प्रेम अनिवार. नामात कसलेही विचार आले, तरी ते नामाने दूर सारावे भले. नामस्मरणी निदिध्यास, स्थूलाची न करावी आस. अखंड राखावे समाधान, हीच परमार्थाची खरी खूण जाण. जगन्नियंत्या प्रभूस करावे आपले, बाकी किती जण आले गेले. मनावर त्याचा होऊ न द्यावा परिणाम. परमार्थाला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. देह सोपवावा प्रारब्धावर, मन गुंतवावे रामावर. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार आर एन पराडकर, शशांक एम, शांताराम पाबळकर आणि नंदू होनप यांनी स्वरबद्ध केलेली काही ओळखीची श्री दत्तांची निवडक भक्ती गीते. दत्तगीतांच्या दोन भागांपैकी आज भाग पहिला. रसिक हो, आजच्या भागाची सुरुवात करूया श्री दत्तात्रेयांच्या महामंत्राने आणि त्या महामंत्राच्या भक्तिगीताने. दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा. श्री दत्तात्रेयांच्या या चार अक्षरी महामंत्राचा सांगितला जाणारा गर्भितार्थ जाणून घेऊया. या मंत्रामधील पहिला दिगंबरा हा शब्द म्हणजे मी आणि त्याचे अनुसंधान. मी देह नाही, मी आत्मा आहे. आत्मा म्हणजे शुद्ध अहम. तो साक्षी आहे, निर्विकार आहे, आनंदरूप आहे. पहिल्या दिगंबरा या शब्दाने त्या शुद्ध अहमला हाक मारली आहे. दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान केले आहे. आपल्या भोवती जे हे सकल विश्व दिसते आहे ते केवळ भासणारे आहे. वस्तुतः ते सर्व एकमेव भगवंतच आहे, परब्रह्मच आहे. परब्रह्मानेच ही अनेक भासणारी रूपे धारण केली आहेत. त्या परब्रह्माला दिगंबरा या दुसऱ्या शब्दाने हाक मारली आहे. श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपाद श्रीवल्लभांना हाक मारली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हे भगवंताचे सगुण साकार रूप आहेत. ते भगवंताचेच अवतार आहेत. श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या शब्दाने त्यांना संबोधन केले आहे. चौथ्या दिगंबरा या शब्दाने भगवंताला प्रार्थना केली आहे. माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा, आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या. मी देह असे जे मला वाटते आहे तो माझा भ्रम आहे, तो भ्रम नाहीसा करा. अहम ब्रह्मास्मी हा अनुभव मला येऊ द्या. अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा या शब्दात आहे. मित्रांनो, राग यमन या रागामध्ये बांधलेले हे भक्तिगीत लिहिले आहे कवी सुधांशु यांनी, संगीत दिले आहे आणि गायले आहे आर एन पराडकर यांनी.

श्रोते हो, श्री दत्तांची गाणी आणि आर एन पराडकर हे अतूट समीकरण आपण सगळेजण अगदी लहानपणापासून पाहत आलो आहोत. आर एन पराडकर त्यांचे संपूर्ण नाव होते रघुनाथ नारायण पराडकर, परंतु त्यांना आर एन पराडकर याच नावाने ओळख द्यायला आवडायचे, त्यामुळे त्यांचे पूर्ण नाव खूप कमी रसिकांना माहिती असावे. आर एन पराडकर ऑल इंडिया रेडिओवर स्टाफ आर्टिस्ट होते. हैदराबाद, संभाजीनगर, बडोदा, मुंबई इत्यादी केंद्रावरून त्यांचे कार्यक्रम होत असत. भावगीतांबरोबर शास्त्रीय संगीत आणि ठुमरीसुद्धा ते गात असत. कवी राजा बढे यांच्या रेडिओवर प्रसारित झालेल्या ऑपेरांचे म्हणजे वसंतोत्सव आणि सीताविरह यांचे संगीत दिग्दर्शन देखील त्यांनी केले होते. पायाची दासी आणि बाईल वेडा या चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन देखील केले होते. याशिवाय अनेक भावगीतं भक्तिगीतं देखील त्यांनी गायली आहेत, स्वरबद्ध केली आहेत. त्यांचे वडील नारायण पराडकर मुंबईतील झावबावाडीतील सुप्रसिद्ध राम मंदिराचे पुजारी होते, त्यामुळे आर एन पराडकर यांचं बालपण कथा कीर्तन ऐकण्यात गेलं. त्यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण नरहरी गोखले यांच्याकडे झालं. मंडळी, यापुढील श्री दत्तांच्या गाण्याने पराडकरांच्या आयुष्याचं सोनं झालं. हे गाणं आणि आर एन पराडकर दोन्ही गोष्टी अभिन्न आहेत. किंबहुना श्री दत्तांची गाणी म्हणावी ती पराडकरांनीच असं या गाण्यानंतर जणू ठरूनच गेलं. ऐकूया कवी सुधांशू यांनीच लिहिलेले आणि आर एन पराडकर यांनी स्वरबद्ध केलेले आणि गायलेले हे गीत. दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी माझ्या नित्य विराजे.

रसिक हो, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर श्री दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी श्री दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय यासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांचे एकरूपत्व म्हणजे श्री दत्तप्रभूंचा अवतार. श्री दत्तांच्या अवतारांचे काय वर्णन करावे? श्री दत्तांचे स्वरूप विष्णूंसारखे असले तरी मस्तकी जटाभार, पायी खडावा, अंगाला विभूती चर्चिलेली, काखेत झोळी लटकवलेली, व्याघ्रांवर परिधान केलेली मूर्ती अवधूत दिगंबर योगी असल्याचे द्योतक आहे. ही तीन मुखे आणि सहा कर धारण केलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर किंवा अग्निसमोर बसलेली असते. गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार श्वान, मागे गाय असा परिवार धारण करणारे श्रीदत्त, त्यांचे स्वरूप मात्र दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले अशा अवस्थेत ध्यानात बसलेले असते. श्रीदत्तांच्या सहा करांपैकी सर्वात खालच्या दोन हातात ब्रह्मदेवांचे प्रतीक असलेले रुद्राक्षमाळ आणि कमंडलू आहेत, जे सत्व या गुणांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या मधल्या दोन हातात शिवाचे प्रतीक असलेले डमरू आणि त्रिशूल आहेत, जे तम या गुणांचे प्रतीक मानले जाते. आणि त्यांच्या सर्वात वरच्या दोन हातात श्री विष्णूंचे प्रतीक असलेले शंख आणि सुदर्शन चक्र आहेत, जे रज या गुणांचे प्रतीक आहेत. दत्तावतार हाच मुळी एक रूपकाचा आविष्कार असल्याचे मानले जाते. मागे उभी असलेली गाय किंवा कामधेनू ही पृथ्वीचे किंवा मायेचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या समोरील चार श्वान हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांचे प्रतीक असल्याचे मानले जाते. हातातील कमंडलू हे संन्याशाच्या विरक्तीचे, त्यागाचे प्रतीक आहे. त्रिशूल हे एक आयुध असले तरी त्याची तीन टोके आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्त यांची, तसेच धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांची प्रतीके असल्याचे मानले जाते. डमरू हे वेदशास्त्रावरील प्रभुत्वाचे द्योतक असून सुदर्शन चक्र हे ज्ञानस्वरूप आहे आणि अज्ञानजनक भ्रांती दूर करणारे आहे. शंख हा वेदातील विधी, नियमविधी आणि परिसंख्याविधी या त्रिविध कर्मांची प्रतीकं आहेत. हातातील रुद्राक्षमाळेतील मण्यांची संख्या 52 असून हे 52 मणी म्हणजे 52 अक्षरे असून त्यांना बीजमंत्राचे सामर्थ्य असल्याचे मानले जाते. पायात खडावा आणि काखेत झोळी ही अहम नष्ट झाल्याचे प्रतीक मानले जाते. झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहम नष्ट होतो. हे वर्णन ऐकल्यावर डोळ्यासमोर तत्क्षणी उभी राहते ती श्री दत्तांची सुंदर मूर्ती. संघर्षमय मानवी जीवनात आश्वासक असा आधार देतात ते श्री दत्त. भक्तांनी संकटात हाक देताच धावून जातात ते श्री दत्त. आपल्याला श्री दत्तांनी दर्शन देऊन आपले जीवन धन्य करावे असे प्रत्येक भक्ताला वाटत असते. या सर्व सत्ताधीश श्री दत्तगुरूंकडे भक्ताचे एकच मागणे आहे, दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो. ऐकूया RN पराडकर यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायलेले एक पारंपरिक दत्तगीत.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार आर एन पराडकर, शशांक एम, शांताराम पाबळकर आणि नंदू होनप या संगीतकारांची काही निवडक दत्त. श्री दत्त हे आत्री ऋषींचे पुत्र म्हणून आत्रेय. ज्या मातेला कशाविषयीच राग द्वेष असूया नाही ती अनसूया, अशा मातेचे हे पुत्र. कुणाविषयी असूया नसणे हा सुखी राहण्याचा मंत्र. मग याच अनुसूयाच्या पोटी जगाला सुखाचा मार्ग दाखवणारा परमानंद जन्मतो. परमेश्वर अवतारानंतर गुरु म्हणून पहिला अवतार म्हणजे श्री दत्तगुरु. ही देवता आपल्या भक्तांच्या स्वप्नात येऊन दर्शन देणारी आहे असे भक्त मानतात. अवधूतावस्थेत सर्वत्र संचार करून वैराग्याचा पुरस्कार करणाऱ्या श्री दत्तात्रयांनी भक्तांना त्यांच्या श्रद्धेनुसार विविध वेशात आणि रूपात दर्शन दिल्याचे सांगितले जाते. रात्रंदिवस दत्तगुरूंची मूर्ती ध्यानात मनात ठेवून भक्त दत्तभेटीचा ध्यास घेतो. आणि अशा वेळी जर कधी भक्ताला स्वप्नात येऊन श्री दत्तगुरूंनी दर्शन दिले तर त्या भाग्यवंत भक्ताचा आनंद काय वर्णावा, हाच अवर्णनीय आनंद ऐकूया या पुढील गाण्यात. हे पारंपरिक गाणे संगीतबद्ध केले आहे शशांक एम या संगीतकाराने आणि गायले आहे अपर्णा ओगले यांनी. ऐकूया तर हे सुरेख दत्त.

काय सांगू रसिक हो, शंख आणि चक्र हातात विराजित आहे, पद्म आणि कमंडलू हातात शोभते आहे, यतीसमवेशामध्ये सजलेली गोजीरवाणी भस्मांकित तनू, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, हातात भगवी जोळी, मुखकमलावर दिव्य तेज, असे हे जटाधारी सावळे परब्रह्म जे दीनांचा गुरुराज दयाळू बनून आपल्या भक्तांसाठी कृपाळू होऊन दिव्य दर्शन द्यायला आणि अवघे जीवन धन्य करायला आलेले हे श्री गुरुदत्त आज पाहिले मी, खरोखर माझे पुण्य फळाला आले. गीतकार नामदेव लोटणकर यांनी लिहिलेली अनुभूतीची ही भावना संगीतबद्ध केली आहे संगीतकार शांताराम पाबळकर यांनी आणि गायली आहे आर एन पराडकर यांनी. ऐकूया आपल्या सर्वांच्या मनोकामनेचे हे गीत, माझे पुण्य फळा आले आज मी दत्त गुरु पाही.

श्रोते हो, संगीतकार नंदू होणं हे संगीतकार तर होतेच, पण ते एक उत्तम व्हायोलिन वादक होते. नंदू होणप हे कॅसेटच्या जमान्यात भक्ती संगीताला उभारी देणारे कलावंत होते. संगीतकार म्हणून होणप यांनी जरी सर्वाधिक भक्तिगीतांना स्वरसाज चढवला असला तरी त्यांनी संगीताचे अनेक प्रकार हाताळले. बऱ्याच लावण्या, भारुडं, स्तोत्र, मंत्र, भावगीते, प्रेमगीते, चित्रपटगीते इत्यादींना त्यांनी स्वरबद्ध केले आहे. नंदू होणप यांनी बऱ्याच नवोदित गायक कलाकारांना गाण्याची संधी दिली. ते भक्तिसंगीताच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते. कॅसेटच्या जमान्यात नंदू होणप यांच्या कर्णमधूर संगीतानं महाराष्ट्राला वेड लावलं होतं. नंदू होणप यांच्या संगीतकलेचे वैशिष्ट्य म्हणजे ते गाण्याची आउटलाईन तयार करून पुढे गायकांना मोकळं सोडून द्यायचे. ताना आलाप घेण्याची गायकांना पूर्ण मुभा असे. रसिक हो, आजच्या कार्यक्रमातील सांगतेचे गीत दत्ताची पालखी या 1987 या वर्षी आलेल्या कॅसेटमधील एक अतिशय गाजलेले गीत आहे. हे गाणे कवी प्रवीण दवणे यांनी साध्या सोप्या शब्दात बांधले आहे आणि तितक्याच उत्कटतेने अजित कडकडे यांनी ते गायले आहे. दत्त भक्तिगीते गायनाचा आर्यन पराडकर यांचा वारसा पुढे अजित कडकडे यांनी समर्थपणे चालवला. मित्रांनो, पालखी व्हावी तर केवळ देवता, संतजन किंवा गुरूंचीच, ज्यांच्या कृपेने हे जीवन अत्यंत आनंदात व्यतीत होत आहे त्या श्री गुरुदेवांची पालखी उचलण्याचे भाग्य मिळायला 7 जन्मांची पुण्याई असावी लागते. प्रत्यक्ष गुरुदेव पालखीत आहेत, आपण त्या पालखीचे भोई होऊ शकलो आहोत. पालखी झुळते आहे, सर्वत्र चंदनी सुगंध दरवळतो आहे. या सेवेने जणू आपल्या प्रिय दैवताचे प्रत्यक्ष दर्शन लाभते आपल्याला. या कृतार्थ अनुभूतीनेच भक्तांच्या डोळ्यातून अत्यानंदाचे अश्रू वाहतात. ऐकूया मंडळी संगीतकार नंदू होणप यांनी स्वरबद्ध केलेले, प्रवीण दवणे यांचे, गायक अजित कडकडे यांनी गायलेले हे अत्यंत लोकप्रिय पालखी गीत.

मंडळी, आजच्या चिरंतन गाणी या कार्यक्रमातून आपण संगीतकार आर एन पराडकर, शशांक एम, शांताराम पाबळकर आणि नंदू होनप या संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक दत्तगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालायाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952 पासून ते जवळजवळ 66-67 पर्यंत तिघही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होते. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः, कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद, ये गुलिस्ता हमारा. या सिनेमात अजून एक गाणं होतं ज्यात लता मंगेशकर सोबत डॅनीचा पण आवाज आहे, मेरा नाम आओ मेरे पास आओ.
1: टुना ओ टुना.
2: क्या रे,

संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी. नींद चुरा के रातों में सिनेमाच्या सर्व कमर्शियलमधून नीट सांभाळल्यामुळे त्या देवानंद हेमामालिनी, अजित, जीवन सर्वच कलाकारांचे खूप नाही पण बऱ्यापैकी यशस्वी सिनेमा होता.

नौकेतन निर्मित आणि देवानंद लिखित व अभिनीत. पुढचा सुना म्हणजे हिरापन्ना, ज्या देवानंदबरोबर झिनतमान, राखी, रहमान, जीवन, संगीत आर डी बर्मन यांचं नेहमीचाच क्राईम थ्रिलर, हिऱ्यांचं स्मगलिंग. सिनेमा चालला नाही पण गाणी बरी होती. पन्ना कित मन्ना है के

देवानंतर डबल रोल, राखी आणि योगिता बाली, शंकर मुखर्जीद्वारा निर्मित आणि दिग्दर्शित सिनेमा बनारसी बाबू, संगीतकार कल्याणजी आनंदजी, मेरे पीछे एक लड़की आवारा पगली सी,

देवानंद यांनी गीताबाईबरोबर बरेच सिनेमे केले. तिची पुतणी युगताबाई हिच्याबरोबर पण हा सिनेमा केला होता. हा सिनेमा हिरो व हिरोईन म्हणून या सिनेमाच्या बाबत अजून एक प्रसिद्ध गाणं होतं, खैके पान बनारसवाला. पण हे गाणं बनारसी बाबू करता होतं. पण डॉन सिनेमाची ट्रायल बघताना ज्यात देवानंद, मनोज कुमार वगैरे सगळेच होते, सलीम जावेद पण होते, त्यांना जाणवलं सिनेमात हिरोचा पाठलाग करताना सिनेमा जरा स्लो होतो आहे आणि एखादं गाणं हवं पण लगेच गाणं कसं मिळणार, म्हणून हे गाणं बनारसी बाबूच्या ऐवजी डॉनमध्ये टाकलं आणि देवानंदने पण परवानगी दिली. यात अजून एक गाणं होतं,

देवानंद मुमताज आणि स्वतः विजयानंद दिग्दर्शित सिनेमा होता तेरे मेरे सपने. या सिनेमाचा निर्माता स्वतः विजयानंदच होता. कारण एकच, जॉनी मेरानामध्ये सर्वात जास्त नफा झाला तो निर्माते गुलशन राय यांना, आणि त्यांनी बऱ्याच लोकांना पैसे दिले नाहीत, त्यामुळे विजयानंदने निर्माता होण्याचं ठरवलं.

सचिन देवबर्मन यांचं संगीत आणि पाहुणी कलाकार म्हणून हेमा मालिनी पण यात होती. साधा सरळ सुंदर आदर्शवादी सिनेमा, पण बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही, त्यामुळे ज्या कारणाकरता तो सिनेमा निर्माण केला होता तेच साध्य झालं नाही. या सिनेमाने बरेच वाद निर्माण केले. आधी मुमताजवरून देवानंद फार समाधानी नव्हते, नंतर स्वतः विजयानंद काम करणार म्हटल्यावर परत देवानंद नाराज. सिनेमा रिलीज झाला पण नंतर कोहिनूर टॉकीजमध्ये तो सिनेमा काढून त्याच्याऐवजी दादा कोंडकेंचा सिनेमा परत लावला, त्यामुळे परत वाद झाला. लता मंगेशकरचं एक गाणं मात्र खूपच सुपरहिट झालं होतं, यात काही वादच नव्हता. जैसे राधा ने माला जपी श्याम की, मैंने ओढ़ी चुनरिया तेरे नाम की.

यानंतर नौकेतनचा सिनेमा होता हा टिपिकल मसाला चित्रपट. देवानंद मार्केट कमी होत चाललं होतं आणि ते सावरण्याकरता काढलेला हा सिनेमा छुपा रुस्तम, ज्यात देवानंद हेमामालिनी, बिंदू, अजित, प्रेमनाथ, दिग्दर्शन विजयानंतच होतं. पण नुसतं दिग्दर्शनच नाही, निर्माता, लेखक आणि एडिटर पण तेच होते. संगीत सचिनय बर्मन यांचं होतं. या सिनेमाला थोडंफार मेकनाज गोल्डची पार्श्वभूमी होती. यात एक जुनं गाणं होतं जे किशोर कुमारने म्हटलं होतं, धीरे से जाना खटियन में ओ खटमल, धीरे से जाना खटियन में.

या सिनेमात एक छानशी कव्वाली पण होती आणि एक कडवं विज्ञान पण त्यांच्यावर पण चित्रित करणं ठरलं होतं. पण पुन्हा देवानंदचा इगो आड आला आणि मध्येच 2-3 दिवस शूटिंग थांबलं. त्यांनी दांडी मारली, शूटिंगला आलेच नाहीत. हे जेव्हा निर्माते विज्ञानला कळलं तेव्हा त्यांनी मोठ्या मनाने आपला पार्ट त्याला काढून घेतला आणि सिनेमा कसा बसा पूर्ण झाला. हम

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 34 दशक 3 समास 3 आपल्या संसाराचं वर्णन समर्थ रामदास स्वामी महाराज करीत आहेत. आपल्या मायबापाचे भजन करतात आणि जीवलोकांशी निष्ठुर वर्तन करत नाहीत ते धन्य होत. स्त्री आणि बालकांची संगती ही जन्माची साथ सोबत आहे, पण आई वडील आपल्याला पुन्हा कधी भेटतील का? पूर्वी हे ऐकलं होतं, पण त्यावेळी समजलं नाही. रती सुखाच्या डोहामध्ये मन बुडून गेलं. पत्नी ही खूप आवडत राहिली, ती म्हणजेच आपलं वैभव असं वाटायला लागलं. पण आता रिते पण वाटायला लागलं. आता काहीही करून पैसे मिळवून यावं, रिकाम्या हाताने येऊ नये, त्यामुळे दुःख वाढेल, अशा प्रकारची विवंचना त्याला वाटायला लागली. चिंतेच्या महापुरामध्ये ते बुडून गेला. आपला देह पराधीन केला, कुटुंब कबिल्याकडे आपण लक्ष दिलं आणि ईश्वराकडे मात्र दुर्लक्ष केलं. या कुटुंबाच्या मायेसाठी सगळा जन्म असाच वाया गेला असा शेवटी त्याला पस्तावा झाला. क्षणभर तो उदास झाला, पण पुन्हा मायाजाळात गुरफटला. आपल्या मुलामुलींची आठवण झाली, आपली मुले अंतरली याचे मनातून खंत वाटायला लागली. मागचे दुःख आठवले होते, जे होतं ते प्राप्त झालं ते आठवून तो मोठ्याने रडू लागला. पण अरण्य रुदन केले तर त्याला कोण थांबवणार? मग मनाची समजूत घालून प्राप्त होईल ते भोगावे असे तो म्हणाला. अशा प्रकारे दुःखाने तो निराश झाला आणि पुन्हा विदेशात गेला. आता पुढे काय झालं ते सावधपणे ऐका. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षानाम समास चतुर्थ समाप्त दशक 3 समास 5 स्वगुण परीक्षा. पुढे तो विदेशात गेला, प्राण्याने नोकरीधंदा सुरू केला, नाना प्रकारचे श्रम घेतले, काबड कष्ट करायला लागला तो. पुढे तो 2-4 वर्षे तिथे राहिला, त्याने पैसे मिळवले. मग तो आपल्या देशामध्ये पुन्हा आला. आला तर इकडे दुष्काळ पडलेला. त्या दुष्काळामुळे त्याला खूप कष्ट झाले. त्या दुष्काळामुळे एकाची गालफडे कायमची बसलेली होती, एकाचे डोळे निश्चित झाले होते, एक दिनवाणेपणाने चळचळा कापत होता, काही गरिबासारखे बसलेले होते, एकाच्या अंगावर सूज आली तर एक मेले, अशी कन्यापुत्र अचानक पाहायला मिळाली. त्यामुळे तो खूप दुःखी झाला. ते पाहून त्याला अतिशय गहिवर आला. दैन्यवाणेपणे तो आक्रंदन करू लागला. तेव्हा त्याला पाहून घरातले सावध झाले. ते म्हणू लागले, बाबा आता जेव घालेल. त्यामुळे त्यांनी आशाभूतपणे झडप घातली. त्यांनी गाठोडे सोडून पाहिले, हाती लागले ते खाऊ लागले, काही तोंडात काही हातात घेऊन खाऊ लागले. घाईघाईने जेवताना काही गेली, काही भुभुक्षित झाली, काही जास्तीचं भोजन झाल्याने अजीर्ण होऊन मेली. अशी बहुतेक मुले मरण पावली, एक दोन उरली, तीही माता नसल्यामुळे दीनवाणी झाली. अशा अवर्षणामुळे घर बुडालं. पुढे धनधान्याची समृद्धी आली. मुलांना वाढवायचे, आपल्या हाताने स्वयंपाक करायचा, त्याचा खूप त्रास होत होता. लोकांनी भरीस घातले म्हणून त्याने पुन्हा एकदा लग्न केले. हातात असलेले पैसे लग्नासाठी खर्च केले. पुन्हा विदेशात गेला, पैसा मिळून आला. तेव्हा सावत्र मुलांमध्ये कलह निर्माण झाला. नवी बायको वयात आलेली होती आणि हा मात्र म्हातारा झालेला होता. त्याची शक्ती गेलेली होती, त्यामुळे तिला काही मूल होईना. अशा प्रकारचं ह्या संसाराचं रहाट गाडग समर्थ रामदास स्वामी महाराज वर्णन करीत आहेत. पुढील कथा ऐकूया पुढील भागात. जय

0: आपण न पालटू द्यावी वृत्ती. देह प्रारब्धाने जातो, सुखदुःख भोगवितो. जे जे काही केले ते ते फळाला आले, म्हणून देहाची गती ते पालटणे नाही कोणाचे हाती. पांडव परमात्म्याचे सखे झाले, तरी वनवासातून मुक्त नाही झाले. सुदामा भगवंताचा भक्त झाला, पण दारिद्र्यातच राहिला. म्हणून देह प्रारब्धावर टाकावा, जे होईल तो आनंद मानावा. जैसे दुःख येते प्रारब्ध योगे, सुख आहे त्याचे मागे. दोहोंची न धरावी चाड, नामाची ठेवावी आवड. चित्त ठेवावे भगवंतापाशी, प्रारब्ध आड येऊ शकत नाही. देहाचे भोग देहाचे माथा, कष्ट न होती रघुनाथ स्मरता. प्रारब्धाने आलेले कर्म करीत जावे, त्याचे फळ भगवंताकडे सोपवावे. साधू संत देवादिक हे प्रारब्धातून नाही सुटले देख. जीवनातील आघात प्रारब्धाचे अधीन, समाधान नसावे त्याचेवर अवलंबून. त्यात रामाचे स्मरण देईल समाधान. दुष्टाची संगती प्रारब्धाने जरी आली, तरी राम कृपेखाली दूर गेली. मुखी असावे एक नाम, याहून दुजे पुण्य नसे जाण. नामी ठेवावे चित्त, तेच मानावे सत्य. हा निश्चय ठेवावा मनात, मन होईल निभ्रांत. कर्तव्य असावे तत्पर, मुखी नाम निरंतर. नामाचे प्रेम करावे जतन, जैसा कृपण राखी धन. कारण नामच आपल्याला तारण. मुखी रामाचे नाम, बाह्य प्रपंचाचे काम. ऐसा राम जोडा मनी, दुःखाचा लेश न आणावा मनी. आजवर राहिला वासनेचा आधार, आता नामावर प्रेम ठेवा पुरेपूर. असती पुण्याच्या गाठी, तरच नाम येईल कंठी. रामाचे नाव ज्याला न होईल सहन, त्याची गती नाही उत्तम जाण. निर्हेतुक घ्यावे नाम, जेणे जोडेल आत्मा राम. नामाविण जे जे साधन, ते ते कष्टास मात्र कारण. देह जरी नाशिवंत, सांगितलेले नाम आहे सत्य. बुद्धी करावी स्थिर, नामी असावे प्रेम अनिवार. नामात कसलेही विचार आले, तरी ते नामाने दूर सारावे भले. नामस्मरणी निदिध्यास, स्थूलाची न करावी आस. अखंड राखावे समाधान, हीच परमार्थाची खरी खूण जाण. जगन्नियंत्या प्रभूस करावे आपले, बाकी किती जण आले गेले. मनावर त्याचा होऊ न द्यावा परिणाम. परमार्थाला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. देह सोपवावा प्रारब्धावर, मन गुंतवावे रामावर. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार सिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार आर एन पराडकर, शशांक एम, शांताराम पाबळकर आणि नंदू होनप यांनी स्वरबद्ध केलेली काही ओळखीची श्री दत्तांची निवडक भक्ती गीते। दत्तगीतांच्या दोन भागांपैकी आज भाग पहिला। रसिक हो, आजच्या भागाची सुरुवात करूया श्री दत्तात्रेयांच्या महामंत्राने आणि त्या महामंत्राच्या भक्तिगीताने। दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा, श्री दत्तात्रेयांच्या या चार अक्षरी महामंत्राचा सांगितला जाणारा गर्भितार्थ जाणून घेऊया। या मंत्रामधील पहिला दिगंबरा हा शब्द म्हणजे मी आणि त्याचे अनुसंधान। मी देह नाही, मी आत्मा आहे। आत्मा म्हणजे शुद्ध अहम, तो साक्षी आहे, निर्विकार आहे, आनंदरूप आहे। पहिल्या दिगंबरा या शब्दाने त्या शुद्ध अहमला हाक मारली आहे। दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान केले आहे। आपल्या भोवती जे हे सकल विश्व दिसते आहे ते केवळ भासणारे आहे, वस्तुतः ते सर्व एकमेव भगवंतच आहे, परब्रह्मच आहे। परब्रह्मानेच ही अनेक भासणारी रूपे धारण केली आहेत। त्या परब्रह्माला दिगंबरा या दुसऱ्या शब्दाने हाक मारली आहे। श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपाद श्रीवल्लभांना हाक मारली आहे। श्रीपाद श्रीवल्लभ हे भगवंताचे सगुण साकार रूप आहेत, ते भगवंताचेच अवतार आहेत। श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या शब्दाने त्यांना संबोधन केले आहे। चौथ्या दिगंबरा या शब्दाने भगवंताला प्रार्थना केली आहे, माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा, आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या। मी देह असे जे मला वाटते आहे तो माझा भ्रम आहे, तो भ्रम नाहीसा करा। अहम ब्रह्मास्मी हा अनुभव मला येऊ द्या, अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा या शब्दात आहे। मित्रांनो, राग यमन या रागामध्ये बांधलेले हे भक्तिगीत लिहिले आहे कवी सुधांशु यांनी, संगीत दिले आहे आणि गायले आहे आर एन पराडकर यांनी।

श्रोते हो, श्री दत्तांची गाणी आणि आर एन पराडकर हे अतूट समीकरण आपण सगळेजण अगदी लहानपणापासून पाहत आलो आहोत. आर एन पराडकर त्यांचे संपूर्ण नाव होते रघुनाथ नारायण पराडकर, परंतु त्यांना आर एन पराडकर याच नावाने ओळख द्यायला आवडायचे, त्यामुळे त्यांचे पूर्ण नाव खूप कमी रसिकांना माहिती असावे. आर एन पराडकर ऑल इंडिया रेडिओवर स्टाफ आर्टिस्ट होते. हैदराबाद, संभाजीनगर, बडोदा, मुंबई इत्यादी केंद्रावरून त्यांचे कार्यक्रम होत असत. भावगीतांबरोबर शास्त्रीय संगीत आणि ठुमरीसुद्धा ते गात असत. कवी राजा बढे यांच्या रेडिओवर प्रसारित झालेल्या ऑपेरांचे म्हणजे वसंतोत्सव आणि सीताविरह यांचे संगीत दिग्दर्शन देखील त्यांनी केले होते. पायाची दासी आणि बाईल वेडा या चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन देखील केले होते. याशिवाय अनेक भावगीतं भक्तिगीतं देखील त्यांनी गायली आहेत, स्वरबद्ध केली आहेत. त्यांचे वडील नारायण पराडकर मुंबईतील झावबावाडीतील सुप्रसिद्ध राम मंदिराचे पुजारी होते, त्यामुळे आर एन पराडकर यांचं बालपण कथा कीर्तन ऐकण्यात गेलं. त्यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण नरहरी गोखले यांच्याकडे झालं. मंडळी, यापुढील श्री दत्तांच्या गाण्याने पराडकरांच्या आयुष्याचं सोनं झालं. हे गाणं आणि आर एन पराडकर दोन्ही गोष्टी अभिन्न आहेत, किंबहुना श्री दत्तांची गाणी म्हणावी ती पराडकरांनीच असं या गाण्यानंतर जणू ठरूनच गेलं. ऐकूया कवी सुधांशू यांनीच लिहिलेले आणि आर एन पराडकर यांनी स्वरबद्ध केलेले आणि गायलेले हे गीत. दत्त दिगंबर दैवत माझे हृदय माझ्या नित्य विराजे.

रसिक हो, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर श्री दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी श्री दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय यासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांचे एकरूपत्व म्हणजे श्री दत्तप्रभूंचा अवतार. श्री दत्तांच्या अवताराचे काय वर्णन करावे? श्री दत्तांचे स्वरूप विष्णूंसारखे असले तरी मस्तकी जटाभार, पायी खडावा, अंगाला विभूती चर्चिलेली, काखेत झोळी लटकवलेली, व्याघ्रांवर परिधान केलेली मूर्ती, अवधूत दिगंबर, योगी असल्याचे द्योतक आहे. ही तीन मुखे आणि सहा कर धारण केलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर किंवा अग्निसमोर बसलेली असते. गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार श्वान, मागे गाय असा परिवार धारण करणारे श्रीदत्त, त्यांचे स्वरूप मात्र दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले अशा अवस्थेत ध्यानात बसलेले असते. श्रीदत्तांच्या सहा करांपैकी सर्वात खालच्या दोन हातात ब्रह्मदेवांचे प्रतीक असलेले रुद्राक्ष माळ आणि कमंडलू आहेत, जे सत्व या गुणांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या मधल्या दोन हातात शिवाचे प्रतीक असलेले डमरू आणि त्रिशूल आहेत, जे तम या गुणांचे प्रतीक मानले जाते. आणि त्यांच्या सर्वात वरच्या दोन हातात श्री विष्णूंचे प्रतीक असलेले शंख आणि सुदर्शन चक्र आहेत, जे रज या गुणांचे प्रतीक आहेत. दत्तावतार हाच मुळी एक रूपकाचा आविष्कार असल्याचे मानले जाते. मागे उभी असलेली गाय किंवा कामधेनू ही पृथ्वीचे किंवा मायेचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या समोरील चार श्वान हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांचे प्रतीक असल्याचे मानले जाते. हातातील कमंडलू हे संन्याशाच्या विरक्तीचे, त्यागाचे प्रतीक आहे. त्रिशूल हे एक आयुध असले तरी त्याची तीन टोके आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्त यांची, तसेच धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांची प्रतीके असल्याचे मानले जाते. डमरू हे वेदशास्त्रावरील प्रभुत्वाचे द्योतक असून सुदर्शन चक्र हे ज्ञानस्वरूप आहे आणि अज्ञानजनक भ्रांती दूर करणारे आहे. शंख हा वेदातील विधी, नियमविधी आणि परिसंख्याविधी या त्रिविध कर्मांची प्रतीक आहेत. हातातील रुद्राक्षमाळेतील मण्यांची संख्या 52 असून हे 52 मणी म्हणजे 52 अक्षरे असून त्यांना बीजमंत्राचे सामर्थ्य असल्याचे मानले जाते. पायात खडावा आणि काखेत झोळी ही अहम नष्ट झाल्याचे प्रतीक मानले जाते. झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहम नष्ट होतो. हे वर्णन ऐकल्यावर डोळ्यासमोर तत्क्षणी उभी राहते ती श्री दत्तांची सुंदर मूर्ती. संघर्षमय मानवी जीवनात आश्वासक असा आधार देतात ते श्री दत्त. भक्तांनी संकटात हाक देताच धावून जातात ते श्री दत्त. आपल्याला श्री दत्तांनी दर्शन देऊन आपले जीवन धन्य करावे असे प्रत्येक भक्ताला वाटत असते. या सर्व सत्ताधीश श्री दत्तगुरूंकडे भक्ताचे एकच मागणे आहे, दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो. ऐकूया RN पराडकर यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायलेले एक पारंपरिक दत्तगीत.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार आर एन पराडकर, शशांक एम, शांताराम पाबळकर आणि नंदू होनप या संगीतकारांची काही निवडक दत्त. श्री दत्त हे आत्री ऋषींचे पुत्र म्हणून आत्रेय. ज्या मातेला कशाविषयीच राग द्वेष असूया नाही ती अनसूया, अशा मातेचे हे पुत्र. कुणाविषयी असूया नसणे हा सुखी राहण्याचा मंत्र. मग याच अनुसूयाच्या पोटी जगाला सुखाचा मार्ग दाखवणारा परमानंद जन्मतो. परमेश्वर अवतारानंतर गुरु म्हणून पहिला अवतार म्हणजे श्री दत्तगुरु. ही देवता आपल्या भक्तांच्या स्वप्नात येऊन दर्शन देणारी आहे असे भक्त मानतात. अवधूतावस्थेत सर्वत्र संचार करून वैराग्याचा पुरस्कार करणाऱ्या श्री दत्तात्रयांनी भक्तांना त्यांच्या श्रद्धेनुसार विविध वेशात आणि रूपात दर्शन दिल्याचे सांगितले जाते. रात्रंदिवस दत्तगुरूंची मूर्ती ध्यानात मनात ठेवून भक्त दत्तभेटीचा ध्यास घेतो. आणि अशा वेळी जर कधी भक्ताला स्वप्नात येऊन श्री दत्तगुरूंनी दर्शन दिले तर त्या भाग्यवंत भक्ताचा आनंद काय वर्णावा, हाच अवर्णनीय आनंद ऐकूया या पुढील गाण्यात. हे पारंपरिक गाणे संगीतबद्ध केले आहे शशांक एम या संगीतकाराने आणि गायले आहे अपर्णा ओगले यांनी. ऐकूया तर हे सुरेख दत्त.

काय सांगू रसिक हो, शंख आणि चक्र हातात विराजित आहे, पद्म आणि कमंडलू हातात शोभते आहे, यतीसमवेशामध्ये सजलेली गोजीरवाणी भस्मांकित तनू, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, हातात भगवी जोळी, मुखकमलावर दिव्य तेज, असे हे जटाधारी सावळे परब्रह्म जे दीनांचा गुरुराज दयाळू बनून आपल्या भक्तांसाठी कृपाळू होऊन दिव्य दर्शन द्यायला आणि अवघे जीवन धन्य करायला आलेले हे श्री गुरुदत्त आज पाहिले मी, खरोखर माझे पुण्य फळाला आले. गीतकार नामदेव लोटणकर यांनी लिहिलेली अनुभूतीची ही भावना संगीतबद्ध केली आहे संगीतकार शांताराम पाबळकर यांनी आणि गायली आहे आर एन पराडकर यांनी. ऐकूया आपल्या सर्वांच्या मनोकामनेचे हे गीत, माझे पुण्य फळा आले आज मी दत्तगुरु पाहिले.

श्रोते हो, संगीतकार नंदू होणं हे संगीतकार तर होतेच, पण ते एक उत्तम व्हायोलिन वादक होते. नंदू होणप हे कॅसेटच्या जमान्यात भक्ती संगीताला उभारी देणारे कलावंत होते. संगीतकार म्हणून होणप यांनी जरी सर्वाधिक भक्तिगीतांना स्वरसाज चढवला असला तरी त्यांनी संगीताचे अनेक प्रकार हाताळले. बऱ्याच लावण्या, भारुडं, स्तोत्र, मंत्र, भावगीते, प्रेमगीते, चित्रपटगीते इत्यादींना त्यांनी स्वरबद्ध केले आहे. नंदू होणप यांनी बऱ्याच नवोदित गायक कलाकारांना गाण्याची संधी दिली. ते भक्तिसंगीताच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते. कॅसेटच्या जमान्यात नंदू होणप यांच्या कर्णमधूर संगीतानं महाराष्ट्राला वेड लावलं होतं. नंदू होणप यांच्या संगीतकलेचे वैशिष्ट्य म्हणजे ते गाण्याची आउटलाईन तयार करून पुढे गायकांना मोकळं सोडून द्यायचे. ताना आलाप घेण्याची गायकांना पूर्ण मुभा असे. रसिक हो, आजच्या कार्यक्रमातील सांगतेचे गीत दत्ताची पालखी या 1987 या वर्षी आलेल्या कॅसेटमधील एक अतिशय गाजलेले गीत आहे. हे गाणे कवी प्रवीण दवणे यांनी साध्या सोप्या शब्दात बांधले आहे आणि तितक्याच उत्कटतेने अजित कडकडे यांनी ते गायले आहे. दत्त भक्तिगीते गायनाचा आर्यन पराडकर यांचा वारसा पुढे अजित कडकडे यांनी समर्थपणे चालवला. मित्रांनो, पालखी व्हावी तर केवळ देवता, संतजन किंवा गुरूंचीच, ज्यांच्या कृपेने हे जीवन अत्यंत आनंदात व्यतीत होत आहे त्या श्री गुरुदेवांची पालखी उचलण्याचे भाग्य मिळायला 7 जन्मांची पुण्याई असावी लागते. प्रत्यक्ष गुरुदेव पालखीत आहेत, आपण त्या पालखीचे भोई होऊ शकलो आहोत. पालखी झुळते आहे, सर्वत्र चंदनी सुगंध दरवळतो आहे. या सेवेने जणू आपल्या प्रिय दैवताचे प्रत्यक्ष दर्शन लाभतेय आपल्याला. या कृतार्थ अनुभूतीनेच भक्तांच्या डोळ्यातून अत्यानंदाचे अश्रू वाहतात. ऐकूया मंडळी, संगीतकार नंदू होणप यांनी स्वरबद्ध केलेले, प्रवीण दवणे यांचे, गायक अजित कडकडे यांनी गायलेले हे अत्यंत लोकप्रिय पालखी गीत.

मंडळी, आजच्या चिरंतन गाणी या कार्यक्रमातून आपण संगीतकार आर एन पराडकर, शशांक एम, शांताराम पाबळकर आणि नंदू होनप या संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक दत्तगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालायाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952 पासून ते जवळजवळ 66, 67, 70 पर्यंत तिघही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होते. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः, कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद, ये गुलिस्ता हमारा. या सिनेमात अजून एक गाणं होतं ज्यात लता मंगेशकर सोबत डॅनीचा पण आवाज आहे, मेरा नाम आओ मेरे पास आओ.
1: टुना ओ टुना.
2: क्या रे,

संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आलम बक्षी. नींद चुरा के रातों में सिनेमाच्या सर्व कमर्शियलमधून नीट सांभाळल्यामुळे ज्या देवानंद हेमामालनी, अजित, जीवन सर्वच कलाकारांचे खूप नाही पण बऱ्यापैकी यशस्वी सिनेमा होता.

नौकेतन निर्मित आणि देवानंद लिखित व अभिनीत. पुढचा सुना म्हणजे हिरापन्ना, ज्यात देवानंदबरोबर झीनतमान, राखी, रहमान, जीवन, संगीत आल्डेबर्मन यांचं नेहमीचाच क्राईम थ्रिलर, हिऱ्यांचं स्मगलिंग. सिनेमा चालला नाही पण गाणी बरी होती. पन्ना कित मन्ना है के

देवानंतर डबल रोल, राखी आणि योगिता बाली, शंकर मुखर्जीद्वारा निर्मित आणि दिग्दर्शित सिनेमा बनारसी बाबू, संगीतकार कल्याणजी आनंदजी, मेरे पीछे एक लड़की आवारा पगली सी।

देवानंद यांनी गीताबाईबरोबर बरेच सिनेमे केले. तिची पुतणी युगताबाई हिच्याबरोबर पण हा सिनेमा केला होता. हा सिनेमा हिरो व हिरोईन म्हणून या सिनेमाच्या बाबत अजून एक प्रसिद्ध गाणं होतं, खैके पान बनारसवाला. पण हे गाणं बनारसी बाबू करता होतं. पण डॉन सिनेमाची ट्रायल बघताना ज्यात देवानंद, मनोज कुमार वगैरे सगळेच होते, सलीम जावेद पण होते, त्यांना जाणवलं सिनेमात हिरोचा पाठलाग करताना सिनेमा जरा स्लो होतो आणि एखादं गाणं हवं पण लगेच गाणं कसं मिळणार, म्हणून हे गाणं बनारसी बाबूच्या ऐवजी डॉनमध्ये टाकलं आणि देवानंदने पण परवानगी दिली. यात अजून एक गाणं होतं,

देवानंद मुमताज आणि स्वतः विजयानंद दिग्दर्शित सिनेमा होता तेरे मेरे सपने. या सिनेमाचा निर्माता स्वतः विजयानंदच होता. कारण एकच, जॉनी मेरानामध्ये सर्वात जास्त नफा झाला तो निर्माते गुलशन राय यांना, आणि त्यांनी बऱ्याच लोकांना पैसे दिले नाहीत, त्यामुळे विजयानंदने निर्माता होण्याचं ठरवलं.

सचिन देवबर्मन संगीत आणि पाहुणी कलाकार म्हणून हेमा मालिनी पण यात होती. साधा सरळ सुंदर आदर्शवादी सिनेमा, पण बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही, त्यामुळे ज्या कारणाकरता तो सिनेमा निर्माण केला होता तेच साध्य झालं नाही. या सिनेमाने बरेच वाद निर्माण केले. आधी मुमताजवरून देवानंद फार समाधानी नव्हते, नंतर स्वतः विजयानंद काम करणार म्हटल्यावर परत देवानंद नाराज. सिनेमा रिलीज झाला पण नंतर कोहिनूर टॉकीजमध्ये तो सिनेमा काढून त्याच्याऐवजी दादा कोंडकेंचा सिनेमा परत लावला, त्यामुळे परत वाद झाला. लता मंगेशकरचं एक गाणं मात्र खूपच सुपरहिट झालं होतं, यात काही वादच नव्हता. जैसे राधाने माला जपी श्याम की, मैंने ओढ़ी चुनरिया तेरे नाम की.

यानंतर नौकेतनचा सिनेमा होता, हा टिपिकल मसाला चित्रपट, देवानंद मार्केट कमी होत चाललं होतं आणि ते सावरण्याकरता काढलेला हा सिनेमा छुपा रुस्तम, ज्यात देवानंद हेमामालिनी, बिंदू, अजित, प्रेमनाथ, दिग्दर्शन विजयानंदच होतं, पण नुसतं दिग्दर्शनच नाही, निर्माता, लेखक आणि एडिटर पण तेच होते. संगीत सचिनय बर्मन यांचं होतं. या सिनेमाला थोडंफार मेकनाज गोल्डची पार्श्वभूमी होती. यात एक जुनं गाणं होतं जे किशोर कुमारने म्हटलं होतं, धीरे से जाना खटियन में ओ खटमल, धीरे से जाना खटियन में.

या सिनेमात एक छानशी कव्वाली पण होती आणि एक कडवं विज्ञान पण त्यांच्यावर पण चित्रित करणं ठरलं होतं. पण पुन्हा देवानंदचा इगो आड आला आणि मध्येच 2-3 दिवस शूटिंग थांबलं. त्यांनी दांडी मारली, शूटिंगला आलेच नाहीत. हे जेव्हा निर्माते विज्ञानला कळलं तेव्हा त्यांनी मोठ्या मनाने आपला पार्ट त्याला काढून घेतला आणि सिनेमा कसा बसा पूर्ण झाला. हम